0: ಉಪರಾಷ್ಟಪತಿ ಸಿಪಿ ರಾಧಾಕೃಷ್ಣನ್, ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ, ಗೃಹಮಂತ್ರಿ ಅಮಿತ್ ಶಾ, ರಕ್ಷಾ ಮಂತ್ರಿ ರಾಜನಾಥ್ ಸಿಂಗ್ ಔರ್ ಕೈ ಕೇಂದ್ರೀಯ ಮಂತ್ರಿಯೋ ನೇ ಕರ್ಗಿಲ್ ವಿಜಯ ದಿವಸ್ ಪರ್ ಮಾತೃಭೂಮಿ ಕೆ ಲಿಯೇ ಪ್ರಾಣ ನ್ಯೌಛಾವರ್ ಕರ್ನೆ ವಾಲೆ ವೀರ್ ಸೈನಿಕೋ ಕೋ ಶ್ರದ್ಧಾಂಜಲಿ ಅರ್ಪಿತ್ ಕಿ ಹೈ. ರಾಷ್ಟ್ರಪತಿ ನೇ ಕಹಾ ಕಿ ಸೈನಿಕೋ ಕಾ ಅದ್ವಿತೀಯ ಶೌರ್ಯ, ಅಟೂಟ್ ಸಂಕಲ್ಪ ಔರ್ ದೇಶಭಕ್ತಿ ಭಾರತೀಯ ಸಶಸ್ತ್ರ ಬಲೋ ಕಿ ಉತ್ಕೃಷ್ಟ ಪರಂಪರಾ ಕಾ ಉದಾಹರಣ ಹೈ. ಉಪರಾಷ್ಟ್ರಪತಿ ನೇ ಕಹಾ ಕಿ ರಾಷ್ಟ್ರ ಅಸಾಧಾರಣ ಸಾಹಸ, ಅಟೂಟ್ ಸಂಕಲ್ಪ ಔರ್ ಸರ್ವೋಚ್ಚ ಬಲಿದಾನ ಸೇ ಕರ್ಗಿಲ್ ಯುದ್ಧ ಮೇ ಭಾರತ್ ಕಿ ಐತಿಹಾಸಿಕ ವಿಜಯ ದಿಲಾನೆ ವಾಲೆ ವೀರ್ ಸೈನಿಕೋ ಕೋ ನಮನ್ ಕರ್ತಾ ಹೈ. ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನೇ ಕಹಾ ಕಿ ಕರ್ಗಿಲ್ ವಿಜಯ ದಿವಸ್ ಪರ್ ದೇಶ ಅಪ್ನೆ ಸೈನಿಕೋ ಕೆ ಅದಮ್ಯ ಸಾಹಸ ಔರ್ ಸರ್ವೋಚ್ಚ ಬಲಿದಾನ ಕೋ ನಮನ್ ಕರ್ತಾ ಹೈ. ಉನ್ಹೊನೆ ನಾಗರಿಕೋ ಸೇ ಕರ್ಗಿಲ್ ಯುದ್ಧ ಕೆ ಶಹೀದೋ ಕಾ ಸಮ್ಮಾನ ಕರ್ನೆ ಔರ್ ಸುರಕ್ಷಿತ, ಸಕ್ಷಮ ತಥಾ ಆತ್ಮ ನಿರ್ಭರ್ ಭಾರತ್ ಬನಾನೆ ಕಾ ಸಂಕಲ್ಪ ಮಜಬೂತ್ ಕರ್ನೆ ಕಾ ಆಗ್ರಹ ಕಿಯಾ. ಮಣಿಪುರ್ ಕೆ ರಾಜ್ಯಪಾಲ ಅಜಯ್ ಕುಮಾರ್ ಭಲ್ಲಾ ಔರ್ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಯಮುನಾಮ್ ಖೇಮಚಂದ್ ಸಿಂಗ್ ನೇ ಆಜ್ ಇಂಫಾಲ್ ಮೇ ಕರ್ಗಿಲ್ ವಿಜಯ ದಿವಸ್ ಕೆ ಅವಸರ್ ಪರ್ ಭಾರತೀಯ ಸಶಸ್ತ್ರ ಬಲೋ ಕೆ ವೀರ್ ಸೈನಿಕೋ ಕೋ ಶ್ರದ್ಧಾಂಜಲಿ ಅರ್ಪಿತ್ ಕಿ. ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಸಂಗ್ರಹಾಲಯ ಮೇ ಆಜ್ ಪೂರ್ವ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಅಟಲ್ ಬಿಹಾರಿ ವಾಜಪೇಯಿ ಕೆ ಆರ್ಟಿಫಿಷಿಯಲ್ ಇಂಟೆಲಿಜೆನ್ಸ್ ಹೋಲೋ ಬಾಕ್ಸ್ ಕಾ ಉದ್ಘಾಟನ್ ಕಿಯಾ ಗಯಾ. ಯೇ ಆಗಂತುಕೋ ಕೋ ವಾಜಪೇಯಿ ಜೀ ಕೆ ಜೀವನ್, ನೇತೃತ್ವ ಔರ್ ವಿರಾಸತ್ ಕಾ ಜೀವಂತ ಅನುಭವ್ ಪ್ರದಾನ್ ಕರೇಗಾ. ಉದ್ಘಾಟನ್ ಸಮಾರೋಹ ಮೇ ಪೂರ್ವ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಕೆ ಪರಿವಾರ ಕೆ ಸದಸ್ಯ ಉಪಸ್ಥಿತ್ ಥೆ. ವರ್ಷ 1999 ಕಾ ಕರ್ಗಿಲ್ ಯುದ್ಧ ತತ್ಕಾಲಿಕ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಅಟಲ್ ಬಿಹಾರಿ ವಾಜಪೇಯಿ ಕೆ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಕಾರ್ಯಕಾಲ ಕೆ ದೌರಾನ್ ಹುವಾ ಥಾ. ಇಸ್ಲಿಯೇ ಸಂಗ್ರಹಾಲಯ ಕರ್ಗಿಲ್ ವಿಜಯ ದಿವಸ ಪರ ಏಕ್ ವಿಶೇಷ ಪ್ರದರ್ಶಿನಿ ಭೀ ಆಯೋಜಿತ ಕರ ರಹಾ ಹೈ. ರಕ್ಷಾ ಮಂತ್ರಿ ರಾಜನಾಥ್ ಸಿಂಗ್ ನೇ ಆಜ್ ದೊಹರಾಯಾ ಕಿ ಪಾಕಿಸ್ತಾನ ಕೆ ಸಾಥ್ ವಾರ್ತಾ ಕೇವಲ ಪಾಕಿಸ್ತಾನ ಕೆ ಅವೈಧ ಕಬ್ಜೆ ವಾಲೆ ಜಮ್ಮು ಕಾಶ್ಮೀರ ಪರ್ ಕೇಂದ್ರಿತ ಹೋಗಿ, ಇಸ್ಕೆ ಅತಿರಿಕ್ತ ಕೋಯಿ ಬಾತ್ಚೀತ್ ನಹೀ ಹೋಗಿ. ಉನ್ಹೊನೆ ಪಾಕಿಸ್ತಾನ ಕೆ ಅವೈಧ ಕಬ್ಜೆ ವಾಲೆ ಜಮ್ಮು ಕಾಶ್ಮೀರ ಕೋ ಭಾರತ ಕಾ ಅಭಿನ್ನ ಅಂಗ ಬತಾಯಾ. ರಕ್ಷಾ ಮಂತ್ರಿ ಲದ್ದಾಖ್ ಕೆ ದ್ರಾಸ್ ಮೇ 27ವೇ ಕರ್ಗಿಲ್ ವಿಜಯ ದಿವಸ್ ಸಮಾರೋಹ ಕೋ ಸಂಬೋಧಿತ ಕರ ರಹೇ ಥೆ.
1: भारत पाकिस्तान के हर मिस एडवेंचर का जवाब उसकी कल्पना से कहीं अधिक कठोर तरीके से देने की क्षमता रखता है और मैं इस मंच से यह साफ संदेश देना चाहता हूं भारत की संप्रभुता की ओर बढ़ने वाला हर नापाक कदम का यही अंजाम होगा. साथियों हमारा इंटेंशन साफ है कि अब पाकिस्तान से कोई बात नहीं होगी और अगर बात होगी तो सिर्फ पीओके पर ही बात होगी जो कि भारत का हिस्सा है जिस पर पाकिस्तान ने अवैध तरीके से कब्जा किया था.
0: ये समाचार हमारी वेबसाइट www.newsonair.gov.in और हमारे ऐप न्यूज ऑन एआईआर पर भी उपलब्ध हैं. ये आकाशवाणी है. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा है कि विकसित भारत के निर्माण में देश के युवाओं की भूमिका सबसे महत्वपूर्ण है. उन्होंने कहा कि युवा केवल विकसित भारत की ताकत ही नहीं बल्कि उसके सबसे बड़े लाभार्थी भी हैं. आज वीडियो कॉन्फ्रेंस के माध्यम से विकसित वाइब्रेंट विलेज कार्यक्रम के प्रतिभागियों को संबोधित करते हुए प्रधानमंत्री ने कहा कि जब युवाओं की ऊर्जा देश की चुनौतियों के समाधान में लगती है तो देश का भविष्य और उज्ज्वल होता है. आज सभी राज्य और केंद्र शासित प्रदेशों 400 से अधिक युवाओं ने प्रधानमंत्री के साथ अपने अनुभव साझा किए. प्रधानमंत्री ने कहा कि विकसित वाइब्रेंट विलेज कार्यक्रम का उद्देश्य युवाओं को सीमावर्ती गांवों को देखने, समझने और उनसे जुड़ने के लिए प्रेरित करना है.
2: हमारे सीमावर्ती गांवों में विकास की आकांक्षा और देशभक्ति की भावना, ये हम बराबर बराबर और कभी तो लगता है कि उनके लिए खुद से ज्यादा देश होता है. देश पहले, बाकी सारी सुविधाएं बाद में, ये हमको सीमावर्ती गांवों में खास अनुभव आती है. और इसलिए उद्देश्य ये था कि देश के युवा हिमाचल, उत्तराखंड और लद्दाख के गांवों की यात्रा करें.
0: प्रधानमंत्री ने कहा कि सामूहिक भागीदारी हमेशा से भारत की सांस्कृतिक परंपरा की ताकत रही है. प्रधानमंत्री ने कहा कि सरकार हर युवा, विशेषकर देश की बेटियों को आत्मविश्वास और दृढ़ संकल्प के साथ आगे बढ़ाने के लिए प्रतिबद्ध है. यूनेस्को ने आज द्वितीय विश्व युद्ध के दौरान फ्रांस के डीडे लैंडिंग बीच, ग्रीस के माउंट ओलंपस, जापान की प्राचीन राजधानियां असुका और फुजीवारा और दक्षिण सूडान के विशाल प्रवासी प्राकृतिक क्षेत्र बोमा बंडीगिलो को विश्व धरोहर सूची में शामिल किया है. और अब खेल खबरों के साथ हैं विशेष शुक्ला.
3: मीराबाई चानू ने ग्लासगो में राष्ट्रमंडल खेलों में भारत के लिए पहला स्वर्ण पदक जीत लिया है। मीराबाई ने महिलाओं की 48 किलोग्राम भारोत्तोलन स्पर्धा में 190 किलोग्राम वजन उठाकर स्वर्ण पदक अपने नाम किया। इससे